टांग तकिटत कधिमि तजम तकिटत कधिमि तकिटत कितताम तजनु तजनु तदिम तदिम तांगु तकधिमि कडतकदिम तदिम तांगु तकधिमि तदिम तदिम तदिम तदिम